सुगड़ सुजान गावे जो तेरे मन पावे माया मोहे चेता नाही ऐला जन्म गवावे एक मूड मुगद ना चेता मूले जो आया ते जाना नाम तेरा सदा साचा सोए मैं मन पाना तेरा भक्त सुहावा अमृत तेरी बाणी सेवक सेवा पाओ कर लागा।